0: खनाखा बाबूम जिंग दुहादे बाफम नाखा सौहा बुबाइंग लाइफेखा दुबुबली दंबहानी जिंबो लाम नायबेम नाखा
1: स्मार्टी थिबानी आंला निनि ग्राउखला खमाव हबे हलाव
0: गो ग्राउ दे जिनी बसा बाबुला दिनी दिया दिया देफायखा जुफायखा बसान सफायखा दुबुनी क्लाहिबो खायसा बाव नांदुमु न्यूला बिदिहे बावदु जिनी साखेला
1: बिदिहे बावदु ग्राउला बजां गदेखे निंथिबा दांबाजिबानि ब्लामहाथिबा ना स्मादिनि ब्लामहाथिबा
0: आ ग्राउदे इसाबा लामाहा थांबा फायबाहा इजां उजां मलायनि लुगु मुसि हामिया जायानाय दुदा सासिक देफायखा जुफायखा थिखा दे बुमाथिहि थिजावयाबानि हामसिख लाहि नायसमा नुसमा नांबासे निंबो जाननि साखे हामसि नायसला नियाखा दे सेरबानि ग्रावलाय देयासि देयासि देरिबा देखानि बाखावलाय रिबा थिजाबलाय जाजावनां
1: आंला अधेला मुथिनुया लाव हामसिनि थांबा फायबा नुदुलाव अधेला जानांनिया थिबो
0: निनि यानि सेगांहाला अधे जानांने बाजियासे जामाथि मलायसे खनामाथि निंगां खनायासानि मिथियासानिसे मलायसे क्रिप खनाथारनां मुथिथारनां निं हामसिख लाहि नायसोसें मलाय लुगु खाथि गियाबाखे सिंबाय सें बायजां लाहि
1: निया इबुदे जिनि जारनि बिसिंनि ग्रावसे मलायखे सिंबा हामिया मलाय दे मुखां हादे हामिया थिनां निया याखौ नासे बायगौमा सावसिबो हामबादे थिख्लाव
0: बसाला हामबिमु थिखाबो स्मादि थिनां दिनि दाखनाला हाबसावा निया निया बायगौबा बकिनिंसलिंबा अदेबानि जायासानिसे क्रिप खेबो बलामा नांबा ग्रिग्लामा नांबा दिनि दाखना हाबसवा ग्रिगबाने बारा मौ सिग्रि
1: नलाय हागो स्मादिबा खुसिने बायगलांबोखा दिनदे निनियानि साला राजिनि गिदेबासे जानायदु बनिया खला जायानेदु ननि खुसिखला दांनिया बायजिनि खुसिखला खनास्रांनिया
0: एबो जामा जामा बुथुनि हामबाख्लाहि जानि हामे जामा सिबुं गोबांनि ग्राव गोबां जादिनि हामबानिख्लाहि बायगखादे जानि हामे थिजोबासे सेरबाखे स्मादिबा ग्राव थिबनांमा मलायजां हामे थिजोमा सेरनि बुमु बायगदु बनिनि ख्र बायगबासे एबुनि दे बख्र बायगमा जाखा